मुंती फेस्ताच्या दिसा विशेष कार्यक्रम नियाळ दितात मनादिक बाप हेनरी सल्डाना जेसा वडील आशा किरण जेजवीतकर मंगळूर. सप्टेंबर 8 तारखेर मंगळारा दीस सकाळी 8:30 आणि दोनपरा 2 वरार ऐकूंक विसरनाकात. रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिणी.

तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमात मन अधिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षी गिरी सोविगार हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोवप ऐकूया.

0: ni jemu gaccha bhavano ni bhinino nimane gutar hai tumi aikale kinchende tumka kana sadalar aika kana sadgi thodi tisne isin pade ta tuka kana sadgi tumi at galale doubt apna kana sadgi nam tanga bolo nat ver galtat mhla tane at ver gala mat galta mhla tache kan sam asle mujhe kam sam asat mugacha bhavano bhinino devache utar swast padya tumka kana sadalar aika mhlar सोमियान सांगलेले उतर निर्फळ जायनोजो कान असलेल्यांक ताणें सांगला आनी कान असलेले आमी तें देवाचें उतर आयकूंक जाय. जर तर आमी आयकना जाल्यार कानसोनी केप्पे जाल्ले बरी. देखून जो म्हणटा तुमकां कुशल करूंकू आमी गायलें वजयलें तुमी कितें केलें ना कितें केलें ना अय्यो देवा तुमी नासली ना. देवाचे उतर म्हणटा तुमकां कुशल करूंक आमी गायलें आनी वजयलें तुमी नासली ना. तोटीपोटी मट्टवांत बँडकार बँड मारतात न्ही गी पय गी आं ओकल सडून येसोंक गेल्या कळ्ळे बँडकार खाली आसात ते बरेंकर वजयतात आनी एम सी म्हणटा बँडाच्या ताळ्याक नासोंक तुमी मुखार येजय येता ते कोण ये ना बँड भुंकतात भुंकतात पळयतात बँडकार येन भुंकता भुंकताना कोण येतात गी म्हूण कोण येना कित्याक कान आसात आयकना बँड कितें करचें. तुमकां रुदान करूंक आमी गायलें रुदान करूंक आमी गायलें तुमी रडली ना. मरणाच्या रिती वेळार बँड आसता न्ही तुजी खुशी जावं डुम म्हणटा ना थोडी रडटात थोडी रडत ना कितलें भोंगल्यार रडत ना थोडी रडटात दुसऱ्यां पळोवन ताणें रडल्यार मात हांवें रडचें ताच्या दोळ्यान कितलीं दुकान पळयतात मागीर हांवें विचारचें कित्याक रडटाय ती रडली देखून रडटा ती रडली देखून रडटा मेल्ल्या देखून रडना मेल्ल्या मनीसा आपले ताच्या बस रडना ती रडटा देखून रडटा थोड्यांनी पळोवचें पोंडा दवयतना पळय रे मस्त मरना पळयलें पोंडान देवयतना थंय हांवें ची पळोवचें हेणें तेणें सगळां पळोवची कुटुंबाच्या करता कितलें रडटात गी म्हूण ती सगळ रडल्यार आनी इल्लें रडचें ती रडना जाल्यार कोणी रडना म्हण. तुमकां कुशल करूंक आमी गायलें तुमी रडली ना देखून म्हज्या मोगाचे बोबडी पळय देवाचें उतर स्वस्त म्हणटा कितलें देवाचें उतर तुमकां दिलां तुमी कानासून केप्पे जाल्यात तुमी कानासून केप्पे जाल्यात दोळे आसून कुर्डे जाल्यात पांय आसून तोंडे जाल्यात आतासून तुमी लंगडे जाल्यात कान आसा जाल्यार आयका. आयच्या सुवातेन जेजू कोणा विशयांत सांगता खंयच्या संते विशयांत सांगता खंयचे विशयांत सांगता नेरा विशांत नेराची सत्राय काण घेया नेरा विशांत सांगता तो नेरा विशांत नेर म्हळ्यार कितें वता तुमकां मलगडी मनशां आसा नेर म्हळ्यार कितें आमच्या भाशेन कितें म्हणटात ताका नलयो म्हणटात मागीर आनी गेले म्हणटात माव म्हणटात माव माव न्ही माव नेलियो म्हणचे खंय खंय आसतात त्यो नेलियो वा माव खंय आसता आं आं फोरम मॉलांत गे फोरम मॉलांत गे सिटी सेंटरांत खंय आसतात आं थोडी आं कन पळयता पात्र्याप खंयच्या विशयान उलयता खंयच्या नलियो विशयान उलयता खंयच्या नळयो विशयांत उलयता खंयच्या मावा विशयांत उलयता मावीनी नळयोनी नलियो वा माव एका रितीचे तण एका रितीचे तण कोबा बरी आसता ते कळ्ळे आं देणल्या बरी कोबा बरी वा जिड्ड्याची फुलां आसात पळय ताच्या मुळां बरी आसतात दाट टक्क काडटात भितर उदक आसता दाट ताची पानां माव म्हणटात वा नलियो म्हणटात ती खंय आसात गाद्यान गाद्यांत आसतात ओंपुरल्या गाद्यान चड लायिल्ल्या गाद्यान इल्ल्यो उण्यो कित्याक म्हळ्यार नेज लायता उन्हें देखून इल्ली नेज वयर येता देखून ह्यो नल्यो ते इंत दामून वेतात पूण ओंपुरल्या गाद्यांत रोव किरलोन येताना रोवाच्या की फास्ट ह्यो नल्यो किळ वयर येतात माव वयर येता आनी माव कितें करता ही माव माव आसा पळय ती ह्या येवच्या बताचो रोव आसा न्हय बताचो रोव म्हणटा रोव रोव ल्हान ल्हान बताची रोव म्हणटात नीज त्या रोव्याक चिरडोन धरतात वयर सोडनात वयर वसोण नात आनी वयर बियेती जाल्यार ह्यो आ त्यो मोठ्यो जावन नल्यो मोठ्यो जावन वयर येतात भाताच्या गिग्गी वाडटात कित्याक म्हळ्यार भाताक वा म्हणजे नेजेक वा म्हणजे त्या रोव्याक गल्लो ईट आसा पळय सारें ईट कितें आसा रपरप ह्यो नल्यो ओडतात आनी त्यो धटो मोठ्यो जावन वयर येतात कळ्ळें देखून देखून जुलय ऑगस्ट म्हयन्यांत आठी म्हयन्यांत मेगी पावस आयलो जाल्यार आठी म्हयन्यांत मलगडी आमचे बायल मनशां ओट्टू जातालीं गाद्यांत न्ही गे गाद्यांत कित्याक माव काडूंक माव काडूंक माथ्यार गुरोम म्हणून दवरनो कळ्ळें पात्र्याप खंयच्या विशयान अमेरिकाचें उलोवचें हांवें आमचें न्ही इंडिया विशयान न्ही अमेरिका तशें करतालीं हांगा करनात कोण न्ही तशें पुरा हांगा पुरा सत्री काण घेवन रेनकोट घालून टक टक न्हू आमची वॉक वॉक मात करता सांजेचें मार्गा देगेर वॉक करतात हांगाची पुरा ही अमेरिकांतली पुरा नलयो पुरा काडटालीं पयलें तेंचे विशय सांगचें कळ्ळें न्ही माथ्यार गुरोम दवर न्हू आं बरें कापड म्हणी बांदून ताचो वयर शिरकोन म्हणी आनी माव काडटाली माव माव काण पाटल्यान एक गुणी आसताली नातल्यार दादले मनीस आसताले बट्टयेंत घालची आसली आनी ताणी वरून खडपीर घालची खडपी खडप आसताली कळ्ळी बेटांत खडपीर घालची आनी थंय ती कुसोवन कुसोवन सुकोवन वयताली मातयेर घाल्यार परतून घेतलो जाता ती देखून गाद्या मेरेर जावन दी मातयेर जावन दी काटा म्हणेर घालनातली कळ्ळें गी आनी थंयसर ती इंताना माव इंताना तांकां बोनस मेळटाले खाल्यार मेळटाले कोणी म्हणी माव काडून गेल्यात की नेर नल्यो नल्यो हांवें काडल्या मस्त चिंतूंक बरो ओ हे दिवस विकणा बरी दिसता परत तो जल्मलो आनी एका दाळा काडल्यात गाय म्हण काडनासतना उलयना एक्स्ट्रा मेळटाले कोंगे कळ्ळें गी कोंगे मेळटाले आनी आमची बायल मनशां पुरो वंटयेन घालताली वंटी म्हण कोत्ता न्हय गायची वंटी न्ही दुसरीच वंटी हांगासर वंटयेन घालताली कोंगे मागीर घरा हाडटाली एक शेर कोंगो दोन शेर कोंगे म्हणून मेजून रांदताली ना दुसऱ्यां दिताली एक रुपयान दोन रुपयांक पुरा नल्यो माव काडचे वावर जातालो आनी ह्या बऱ्या गाद्यांत बऱ्या गाद्यांत कोसलां एकोडें दोडें तिसरें तिदोडें कोसलां चवथोडें कोसलां पळें घालां वंपलां पुरा केलां सगळीं माव सगळें थंड सगळो सोपू कुसोन गेला ही माव खंय जावन आयली बरें बी ओंपुरलें माव ओंपूंक ना बरें बी ओंपुरलें नल्यो ओंपूंक नांत खंय जावन आयल्यो खंय जावन आयल्यो थोडी पोटी अशें गाद्यांत अशें आसा की बातत दिसना नेजत दिसना रवत दिसना फकत माव मात्र नल्यो मात दिसच्यो आसात थोडी पोटी मागीर खाण खाण पुरो जाता सोण सोडटात सोण सोडटना कितें जाता नल्यो भाताच्या की वयर येतात आनी नल्यांत एकादी अळडुवीं फुलां येतात अळडुवीं फुलां नल्यंत आनी भातांत कणशी येता मागीर ओट्टलून चारलें आनी कालें करचें बरें भात जायनातलें नल्यो आयल्यार कित्याक म्हळ्यार भाताचो ईट पुरा नल्यो खाताली आनी असली वपार जेजून सांगली सिसांग म्हळ्यार जेजूच्या काळार सडावत लोक क्रशीक क्रशीक एक बोकऱ्यांची क्रशी करतालो बोकरे शेळयो बसची दुसरें ह्या गोवंगी नातनोंगी बातकी करतालो लोक इज्रायलान आनी ह्या वेळार अशें जातालें आमचेय मालगडे हांगा करताले तशें जातालें नल्यो माव पुरा येताली खंय जावन येताली भुमी जावन येताली भुमी जावन येताली नल्यो बरें आनी वायट बरें आनी वायट दोनीय आसात देखून जेजू म्हणटा गादो म्हळ्यार शेत म्हळ्यार संवसार कळ्ळें गी शेत म्हळ्यार संवसार आनी मुनीस तांतलो मुनीस आसा पळय मुनीस तो जावन आसा त्या गाद्यांत आसच्यो एक रोवो म्हणयेत रोवो आनी नल्यो पळय कोण देंवसार नल्यो पळय देंवसाराची कामां बी आसा पळय ते देवाचें उतर वमतोलो आसा पळय आ तो देवाचो पूत पळया देवाचो पूत वंपी वंपी वमतलो वमतलो तुमी कोत्ताय गादो वमताना गादो गुंटियोचो म्हणटात गादो गुंटियोसो वा गादो ओंपूंक आसा आज म्हणटाना जायती जोणां जोतां आसतात कोसूंक आतां बरो टिल्लो टाकतर पुरा आं ताज्या उपरांत पोळ्यांक घालतात पोळ्यांक घालून जाल्या उपरांत ओंपी ओंपणेंत बीं दवर न्हू अशें उडयता दोन दोन सायडीन बण्ण मुठ भरून उडयता आनी तें बीं एकतलें पडटा ओंपी आनी तूं ओंपी जावन आसा जेजू क्रिस्त ह्या संवसारांत देवाचें उतर परगट करूंक आयिल्लो देखून जॉर्दन न्हंयत स्नानीक जुवलाचें स्नान घेतल्या उपरांत तो भायर येता आनी म्हणटा, वयर येता आनी म्हणटा, तुमची पातकी जिणी सांडा बरी खबर सत्माना सर्गींचे राज्य लागीं पावलां. पळया देवाचें उतर परगट करूंक सुरू करता तो देवाचें उतर. आनी तो सिनेगोगाक वता, थंयसर इसाया प्रवचनाचो कोवळो ताका मेळटा आनी तो कोवळो उक्त करता तो म्हणटा, देवाचो प्रेरकत्म म्हजेर आसा, देवाचो प्रेरकत्म म्हजेर आसा, बंदीन आसलेल्यांक सुडका, कैद्यांक सुडका, बंदीन आसलेल्यांक सुडका, पातक्यांक बोक्साणे, दया माया पासारचे वरस परगट करूंक म्हण म्हाका अभिशिक्त केला. पळया देखून न्हू तो देवाचे राज्य परगट करूंक सुरू करता, परगट करूंक. आनी कितें म्हणटा, तुमची पातकी जिणी सांडा बरी खबर सत्माना सर्गीचें राज्य लागीं पावलां. तो म्हणटा कितें, हांव आयला पातक्यांक भाग्यवंतांक न्हय, पातक्यांक पळोवंक आयला हांव. देखून सर्गीच्या राजांत कदो व्हड संतोश जाता म्हळ्यार, हे जर तर एक पातकी मनीस आपले पातकी जिवीत सांडून बरें जिवीत जियोंक सुरू करी जाल्यार सर्गीच्या राजांत बवर्तो संतोश जातलो आनी त्या संतोशाक लेखमीत आसचें ना. देखून तुमी म्हजेर विस्वास दवरा, तुमी म्हजेर पाथयणी दवरा, तुमच्यो तकल्यो उबारंदरा कळनासतना मागा, मागा, तुमी मागा आनी तुमी घेतल्यात, घेतल्यात, तुमकां दितले, सोदा आनी तुमकां मेळटलें, बडया आनी तुमकां उक्तें जातलें. देखून आमी मागोवंक जाय बापा लागीं, आमी सोदूंक जाय सर्गीचें राज, आमी बडोवंक जाय सर्गीच्या दारवटो, सर्गीच्या राजाचें बागील आमी पडोवंक जाय. देखून जितू म्हणटा, तुमी म्हजो उपादेश पाळूंक जाय, हांव दिता तो उपादेश हो तुमी एकामेकाचो मोग करचो, तुमी एकामेकाचो मोग केल्ल्यांत म्हजे शिस्त म्हूण दाखोवन दितल्यात. जसो बापान म्हजो मोग केला तशें हांवें तुमचो मोग केला, तुमी एकामेकाच्या मोगांत जियेजय आनी अशें केल्ल्यांत तुमी म्हजे शिस्त म्हूण दाखोवन दितल्यात. आनी तो मुंदासून म्हणटा, ही पुर सर्गीच्या राजाच्यो संगती, तो मुंदासून म्हणटा, जो कोण म्हजो पाटला उदार म्हूण लेगून एक कप शेळे उदक दिता ताका ताचो प्रतिफळ सुखासो ना. पळया देखून आयच्या सुवार्थेन जेजो म्हणटा, देखून जशें नेर एक टँकर उज्यांत लासता तशेंच घडतलें संवसाराच्या अंत काळ्यार. मनशा पोत आपल्या दूतांक धाडतलो आनी ताच्या राज्यांत पथकाक वडतल्या सकळांक खोटेपण आदारतल्या समेस्तांक एकठांय करतले, एकठांय करतले. देखून जेजो म्हणटा, जो कोण हेरांच्या पथकाक कारण जाता ता कितें गरीज जायी, हेरांच्या पथकाक कारण जाता ताकी कितें गरीज जायी, ताच्या गोमट्याक दांत्यासो फातोर, दांत्यासो फातोर म्हणून कोत्ता न्हे काले घटनो, दांत्यासो फातोर म्हळ्यार कितें, गोव तांदूळ कुळीत हे सगळे पिठो करचो, दळसो, दळसो पिठो करचो फातोर. दांत्यासो फातोर एक आसतात की दोन आसतात, दोन फातोर आसतात, मदें एक बुराक आसा ताका एक कुट्टी मारतात, न्ही सकयल एक फातोर, वयर एक फातोर, न्ही बाजुल्लो तांदूळ, सुकुल्लो तांदूळ, सुकुल्लो गोव, न्ही हां सुकुल्लो कुळीत सगळो तांदूळ घालचो त्या बुराकांत आनी वयलो पातर गुणो असो न्ही हां, आनी तो तांदूळ भितर वचून पिठो जावन पीठ भोगले पडटा, ते सगळे डब्यान घालून दवरचे, न्ही क्रिसमस फेस्ताक लाडू करून करचे न्ही की न्ही, हां मिरसांगी जाताली, मिरसांगीचो पिठो करून जाता दांत्या सोबत. आनी तो फातर गोमट्या बांदून खंय उडय जाय, आं कित्याक उरलो फातर, मैला फातर बांदी नजो, चिऱ्या फातर बांदी नजो, जिवतुडच्या आकला साधून दडबडताना फातर सकयल तूं वयर येशी जाल्यार, दांत्यासो फातर तांतूं तूं येंटो घालन वा दोरी घालन बुराकान घट्ट बांदची जाल्यार तूं कशें केल्यार तो फातर सुटना, तुवें पंदात तसोचे वयरेंकूच ते न्हय. पळया जर तर हेरांच्या पातका तूं कारण जाताय जाल्यार तुज्या गोमट्या दांत्याचो फातोर बांदून तुका दर्यांत उडयचय. म्हळ्यार हेरांच्या पातकाक आमी कारण जावचे मुनीस जावं नजो, आनी खाता आमी तशें जाता जाल्यार आमी देंवसाराची भुरगीं. देखून आमचो अंतकाळ येतलो, संवसाराचो अंतकाळ, संवसाराचो अंतकाळ म्हळ्यार केदळा येतला, संवसाराचो अंतकाळ म्हळ्यार केदळा येता, थोडे म्हणतात डिसेंबरच्या 25 तारखे, थोडे म्हणतात फेब्रुवारी 14 तारखे, थोडे म्हणतात मार्चच्या 31 तारखे म्हणतात. नसते संसार अंत बळे हरि एका मनुष्याचे मरण, हरि एका मनुष्याचे मरण संसार असो अंत. कळलं गे? समजले? एका दिसाक संसार, एका दिसाक संसारांत कितलो लोक मरता अंदाज कितलो मरत? 2000 चढ 3000, 7-8-10000 मसोर लोक मरत एका दिसाक. 10000 लोक चढ मरत एका दिसाक. कितलो जल्म आता? 15000-20000 जल्म होतीत अंदाज सांगचे. एका घंट्याक एका मिनुटाक कितले मरतीत? एका मिनुटाक काही 100-200 लोक मरतीत एका मिनुटाक. आता हा उलयले बरीत कितलो जण मेले की कोणाक होत? अंत तो अंत संसाराचो अंत. हरि एका दिसा, हरि एका घडये, हरि एका मिनुटाक जावन सासा संसाराचो अंत. थोडे मरतात, थोडे जल्मतात, थोडे मरतात, थोड्यांचो अंत जाता, थोड्यांची सुरवात जाता. देखून मनशाचे मरण संसाराचो अंत. आणि हो मरण झाले कुडले थंयसर जडती असा, जडती देवदूत येतात तुझी जडती करच्याक, देवा मुखार तुका उभी करच्याक. कळले गी? देखून देवाचे उतर म्हणटा, निमाण्या काळाची जडती अशी आसतली. तू मरण पावले कुडले. आता मस्त जण एका मिनुटाक एका सेकंदाक आता कितले मेले कोणाक होत? मस्त जण मरतात, ॲक्सिडेंट जाऊन मरतात, हार्टअटॅक जाऊन मरतात, किडनीच्या पिढ्यान मरतात, कॅन्सरच्या पिढ्यान मरतात, ताप येऊन मरतात, डेंग्यू येऊन मरतात, थोडे सड पिऊन मरतात, थोडे सड पिये नसताना मरतात, थोडे खाऊन मरतात, थोडे काय नसताना मरतात. मस्त नमनाचे मरण असतात, मरतात आता. आणि सगळे मेल्या उपरांत जडतेक उभे रावतात देवा मुखार. जडतेक उभे रावताना देवाचे उतर म्हणता, बरे असलेल्यांक आणि वाईट असलेल्यांक विंगड करतात. बरे असलेल्याक म्हणतले, ये या तुम्ही मुझ्या बापासो आशीर्वाद पडवल्यानो. कोणाक? उजव्याक असलेल्या बरे असलेल्या म्हणतलो, ये या तुम्ही मुझ्या बापासो आशीर्वाद पडवल्यानो. खं वसा? तुमका तयार करून दवरल्या त्या सर्गीच्या निवासाक वसा. कित्याक वसा? कित्याक पळय स्मा आयका, कित्याक वसा? हांव भुकेल्लो आनी तुमी म्हाका खावंक दिलें. हांव तानेल्लो आनी तुमी म्हाका पियोंक दिलें. हांव उक्तो आसुल्लो आनी तुमी म्हाका न्हेसोंक दिलें, पांगरूंक दिलें. हांव बंदेंत आसुल्लो, तुमी म्हाका भेट केली. हांव आस्पत्रेंत आसुल्लो, तुमी म्हजी सेवा केली. आणि ते सगळी म्हणटले, केदाळा सोम्या, केदाळा. आणि जेजू म्हणता, जे कितें तुम्ही म्हज्या लना भावा भयणीक केले तेंच म्हाका तुम्ही केले. हसी दागा अन्ना, दणी दागा नीरू, कुडदिद्द मेले इनु चंदवो. आमच्या मलगड्यांच्या कालार वर्सुरे येतल्या मनशाक चम्मांदू दाग आनी गोड दिताले, बुशेंत गोड कुडीक सकत मेळच्या खातीर. आणि दाव्याक असलेल्या म्हणतलो, दाव्याक असलेल्यांक म्हजे सरशिले पैसरा तुम्ही शिराप पडलेल्या नो शिराप. कित्याक? हांव भुकेल्लो तुम्ही म्हाका खावंक दिवंक ना, हांव तानेल्लो तुम्ही म्हाका पियोंक दिवंक ना, हांव उक्तो आसुल्लो तुम्ही म्हाका पांगरूंक दिवंक ना. मस्त कापडां आली. एक स्त्री देवादीन जाली खंय, आणि देवादीन जाताना तिचे पूर वस्तू भायर गेल्यो. उतर प्रायर 89 वर्सांचे फाटच्या भायर घालताना 4 ट्रंकां कापडां आली. 4 ट्रंकां घडले कितली? 4 सुटकेज्यो फुल्ल कापडां, बरी बरींत फोरींची दुयेतान कुवेटतान दुयेन हाडलेली, सौदीतान पुतान हाडलेली, दुबईतान पुतान हाडलेली, आणि लंडन तान इकेतान दुयेन हाडलेली. मस्त कापडां सुबी सुबीत कळली. पूण दर म्हणून सगळ्या तिच्या जिवितांत एक कापड तिने कोणाकी दिवंक ना. पुरो दास्तान गोंदवले, ती न्हेसोंक ना. पळया तिने नेसली 200 रुपयांची, 300 रुपयांची लक्ष्मी टायल्स टॅक्सटायल आसा पळय कोडियाळ, तिने तो हाडलेली मात कापडां नेसली. ही कोणाकी न्हेसोंक ना तिने, ना ती न्हेसोंक ना, दुसऱ्यांक दिवंक ना. तुळव्यांचं एक गाद आसा, कुरिदू पोंडल मल्लात तू कुर्द पोवर बल्ली म्हणून. कुरिदू पोंडल मल्लात कुसोन गेल्यार वडणी, पाड जाल्यार वडणी. कळली? दुसऱ्यांक दिवन वसोन वचो. ಬರಿಂಚಿನ ಚಾಕ್ಲೇಟ ಅಟ್ಟಾತು ಪೂತು ದೂ ಸೂನು ಅನ್ನ ಇಬ್ಬರ ಅಟ್ಟಾತು ಬರೀ ಬರೀನ್ ಚಾಕ್ಲೇಟ ಅಟ್ಟಾತು ನಿಂಗೆ ಹಾ ಅಣ್ಣ ಕಿದೇ ಕರ್ತಾತ ಅವು ಇವ ಪೈದಿತಾ ತಂಕ ಕಂಕು ದಾಯ ಡಯಾಬಿಟಿಕ್ ಶುಗರ್ ಕಂಕು ತೆನೆ ಫ್ರಿಜ್ಜಾನ್ ದೋರ್ಚಿ ಅಡ್ಲಿ ನಿನ್ ಚಾಕ್ಲೇಟ ಪೂರ ಫ್ರಿಜ್ಜಾನ್ ಕಳ್ಳಿಂಗಿ ಏಕ್ ವರ್ಷ ದೋನ್ ವರ್ಷ ಮಾಗಿರ್ ಪೂರ ಎಕ್ಸ್ಪೈರಿ ಡೇಟ್ ಅನ್ನ ಇಪ್ಪಟ್ಟಿ ಪೂತ ಅಣ್ಣೇ ತನ್ನ ಬಳೆ ಮಮ್ಮ ಇಟ್ ಏ ಮಮ್ಮ ಈ ಪೂರ ಎಕ್ಸ್ಪೈರಿ ಇದೆಲ್ಲ ಅನ್ ಎಕ್ಸ್ಪೈರಿ ಇದೆಲ್ಲ ನನಗೆ ಹಾ ದೊರೆ ಕಾಮಾಚೆ ತಾನೆ ತಗ ದೀವ್ ಸೋಡು ಬರೀ ಆಸ್ತಾನ ದೀವ್ಕು ನಂತ ಎಕ್ಸ್ಪೈರಿ ಇದೆ ಅವು ಪ್ರಾಂತ ತಿಂಕಾವ್ ನೋಜೋ ಮುಂದೆ ಅಲ್ಲಿ ಅವು ಪ್ರಾಂತ ಕಾಮಾಚಾಗ ದೀರೆ ಕೋಣಾಗ ಮಿಂತಿ ತಿಂಕಾವ್ನ ಮತ್ತೆ ತಿಂಗನೋ ಸೋಂದಿತ್ತು ಅಡ್ಲೆ ದುಸರ ದಿವಸ ದೀವ್ ದಾಯಿ ನಂಗೆ ದೀವ್ ದಾಯಿ ನಂಗೆ ಸಂಗ ತೀ ಎಕ್ಸ್ಪೈರಿ ಇದೆ ಅವು ಪ್ರಾಂತ ದೀವ್ ಚಾಕ್ ತಜ ಪೈಲೆ ದೀ ಎದ್ಗಿ ಸಬು ಇದೆ ಸೆಂತ ಅಡ್ಲೆ ದೋರ್ಲೆ ಸ್ಟಾಕ್ ಕರ್ನ ತಿನ್ ಚಾರ್ ವರ್ಷ ಹಾ ತೇ ಬರೀಲ್ಲ ಅಂತಂತು ಬಾರಾ ಮಹಿನೆ ಭಿತರ್ ಯೂಸ್ ಕರ್ ಮುಗ್ದೀಚೆ ಹಂಗ ಚಾರ್ ವರ್ಷ ಅಂದಲ್ಲಿ ಅನಿಕಿದೆ ಸೆತ್ತಾತ್ ಹಾ ಮಾಗಿರ್ ಕಾಲಂಗರ್ಚೆ ಉಡೋನ್ ಚಾಕಿ ಕಾಮಾಚಾ ದೀವ್ಚೆ ತೀ ಹೊರ್ತಾದ ಪಾಪ ತಂಗ ಗಳ್ಟೆ ತಾನಿ ಕಿತ್ಲೆ ಹಂಗಲ್ಲ ರೀ ಭಯಮ್ಮ ತುಂಬ ಸಭಾ ಪೊರ್ಮೊಳುತ್ತು ನಾ ಪೊರ್ಮೊಳ ಸೋಗಿಸು ಚಾರ್ ವರ್ಷ ಅಂದಲ್ಲ ಪೊರ್ಮೊಳಕ್ಕೆ ಅನ್ಸು ಸಂಗ ತೋ ಪೊರ್ಮೊಳ ಪೂರ ಗೆಲ್ಲ ಸಭಾ ಸು ಸೂನೋ ಮಾತುರ್ಲ ದೈಂಗ್ ಸರ್ ತಸಲಿ ಗಜಲ್ ಬಡಿ ಬಡಿ ದಾತಾ ಮುಜ ಮೊಗಚ ಭವನ ಬೈನಿನೋ ಕುರಿದು ಪೋಂಡಲ್ಲ ಮಲ್ಲತ್ ಕುರ್ದು ಬೋರ ಬಲ್ಲಿ ಮುನ್ ಕಿತ್ತೆ ವಸ್ತು ಅಮಿದಾಂಗ ಒಂದು ವರ್ಚೋ ಪುನಂದ ವರ್ಚೋ ಕಣಾಕಿ ದೀವ್ಕ ನಾಕ ಅವ ಈ ವಪ್ಪಾರ್ನ ದೂಸ್ರೆ ಹಂಗೆ ದೀವ್ ನಾಕ ಶಿರಾಪ್ ಪೊಡ್ಲೇಲಿ ಶಿರಾಪ್ ದಿಕ್ಕು ತುಮಂಟಾ ಮುಜೆ ಸರ್ಸಿಲೆ ಪೊಯ್ ಸರ ತುಮಿ ಶಿರಾಪ್ ಪೊಡ್ಲೇಲಿ ಅನೋ ಕಿತ ಅವ ಬುಕೆಲ್ಲ ತುಮಿ ಮಕ ಕಂ ದೀವ್ಕ ನಾ ಅವ ತಾನೆ ಇಲ್ಲ ತುಮಿ ಮಕ ಪಿಯಂಕು ದೀವ್ಕ ನಾ ಅವ ಉಕ್ತ ಅಸುಲ್ಲ ತುಮಿ ಮಕ ಪಂಗುರಂಗ್ ದೀವ್ ನಾ ಅವ ಬಂದಿಂದ ಸುಲ್ಲ ತುಮಿ ಮುಜಿ ಬೆಟ್ ಕುರುಂಗ್ ನಾ ಅವ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಸುಲ್ಲ ತುಮಿ ಮುಜಿ ಸೇವಾ ಕುರುಂಗ್ ನಾ ಫಸ್ಟ್ ಸರ್ಗೀಜೆ ರಾಜ್ಯ ಮಳೆ ಅತೇ ಮುಜ ಮಗ ಚ ಬಾವು ಬಡಿನೋ ಹಾ ಮಿಸ್ ಆಗ್ಯವನೋ ರೀತಿರೋಕೋರ್ನ ಆರಾಧನ ಕರ್ನ ಪೂರ ಕರ್ನ ಯೋ ಸಂಗತಿ ತುಂಬ ಕರ್ನ ಆಯ್ದಲ್ಯಾರ ತುಂಬ ಜೀ ಏನ ಆಯ್ದಲ್ಲ ದೇವಾಚೆ ಉತ್ತಾರ ತೀ ಸ್ತ್ರೀ ಪಳೆ 89 ವರ್ಷ ಅಂತ ಹೆಸರಲ್ಲಿ ಸದ್ದ ಸಕಾಳಿ ಮಿಸ್ ಆಯ್ತಾರೆ ಈ ಗರ್ಜಿ ಕಳ್ಳಿ ಹೊರಿಯಗ್ ರೀತಿರೋ ಕಂಚಿ ಸೊಣ್ಣಾತ್ಲಿ ಹೊರಿಯಗ್ ನೋವೇನೇ ಸೊಣ್ಣಾತ್ಲಿ ಕಳ್ಳಂಗಿ ಪೂರ ಕರ್ತಾಲಿ ಪಣ್ಣು ಕಪ್ಪಡ ಮಾತ ಚಾರ್ ಸುಟ್ಕೇಜೋ ಫುಲ್ಲು ಸ್ಟಾಕ್ ಅಂದೊರ್ಲಿ ಕೊಣಾಕಿದೀವ್ನ ಬೈಲ ನಮಗೆ ಕ್ರಿಸ್ತಾವ್ ಮುಂದಕೈಲ ಪವನ ಬೈಲ ಕ್ರಿಸ್ತಾವ್ ಮುಂದಕೈಲ ಪವನ ಕ್ರಿಸ್ತಾವ್ ಜೀವಿ ಜಿಯಸೈ ಸರ್ಗೀಚ ರಾಜ್ಯ ಜಿಯಸೈ ಸರ್ಗೀಚ ವಿಷಾಂತ ಜೈತೆ ಐಕಲ ಪವನ ಸರ್ಗೀಚ ರಾಜ ವಿಷಾಂತ ಜೈತೆ ಸಮಜೋನ್ ಘೆತ್ಲ್ಯಾರ ಪವನ ಬಗ ಸರ್ಗೀಚ ರಾಜ್ ಅಮಿ ಜಿಯೋಂಚೆ ಪ್ರಯತ್ನ ಕರೀಸೈ ತವಳು ಮಾತ್ರ ಅಮಿ ಸರ್ಗೀಚ ರಾಜಾಚೆ ವಾರೇಸ್ತಾರ್ ಜಾತಲ್ಲ ಮುಜ ಮೊಗಚ ಭವನ ಬೈನಿನೋ ದೇಗುನ್ ದೇವಾಚ ಉತ್ತರ ಮಂಟಾ ಅಮಿ ನೇರಾ ಬರೀ ಸಾಂಗ್ ನೋಜೋ ಆಮ್ಚಾ ಜೀವಿತ ಸೈತಾನ ಅವಕಾಶ ಕರುನ್ ದಿನೋಜೋ ಸೈತಾನ ಕಿತೆ ಮುಂಟಾ ಪುತಾನ್ ಬರೆ ಅಡ್ಲೆಲ್ಲ ಕಾಪೋಡ ಸಾ ತಿಂದೋರ್ ತುಯಿನೆ ಸನಕ ಹೆರಂಕಿ ದೀನಕ ಮುಂಟಾ ಹಾ ಸೈತಾನ ಚಿ ಉತ್ತರ ಐಕೋ ನೋಜೋ ದೇವಾಚ ಉತ್ತರ ಐಕ ಸೈ ಹಾ ತೂ ನೆಸ್ತಾಯ್ ನೆಸ್ ತೂ ನೆಸ ನಾಯ್ ದೂಸರೆ ಅಂಗ್ದಿ ಮುಂಟಾ ಕಾಣ್ ದೂಸರೆ ಅಂಗ್ದಿ ಸೈ ತುಕ ಅಡ್ಲಿಲಿ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಸಾ ತುಕ ತಾಯ್ ಕಾ ದೇವಾಚ ಉತ್ತರ ಮುಂಟಾ ನಾಲ್ಲ ಕೌತೆಲ ಅಂಗ್ದಿ ಓಸೋಂದಿ ದೇವ್ ಸಾರ್ಗೆ ದೇವ್ ಉಂಟಾ ತುಯಿಂಕ ಏನಕ ದೂಸರೆ ಅಂಗಿದೆ ಏನಕ ಕುಸುನ್ ಉಡೈ ಪಾಡ್ ಖರ್ಚೆ ನಾಸ್ ಖರ್ಚೆ ಪಿಂಡರ್ ಖರ್ಚೆ ತೇ ಸೈತಾನ ಚೆ ಕಾಮ್ ದೇವಾಚೆ ಕಾಮ್ ಬೊರೆ ಖರ್ಚೆ ಋತ ಖರ್ಚೆ ತುಂ ಕೈನಕ ಹೆರಂಗತ ದಿ ಮುಣ್ಣ ದೇವಾಚೆ ಓತರ್ ತುಕ ಜಾಯ್ತಿತ್ಲೆ ಅಂದವರ್ ಸಡ್ತವಾಚೆ ದೂಸರೆ ಅಂಗ್ದಿ ಅಂತವಳ್ ತುಕ ಐದೋಸ್ ಕಾಯ್ ಹೆರಂಗಿ ಸಂತೋಷ ಮೆಲ್ಟೋಲೋ ಮುಜ ಮಗಚ ಭವನ ಬೈನಿನೋ ಮೆಲ್ಟೋಲೋ ಏನ್ ಜಾವನ ಸರ್ ಸರ್ಗಿಚೆ ರಾಜ್ಯ ನೇರ್ ಅನಿ ಬರೇ ಬಿ ಮಳ್ಯಾರ ತೆ ಅಮಿ ದೇವಾಚೆ ಉತ್ತರ ಬರೇ ಬಿ ಐಕೋಂಚೆ ಮುನಿಸ್ ಬರೇ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಂಗ್ ಜಾಯ್ ಅಮಿ ದೇವಾಚೆ ಉತ್ತರ ಜಿಯೋಂಚೆ ಬರೇ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಂಗ್ ಜಾಯ್ ನೇರಾಕ್ ವ ಸೈತಾನಾಕ ಆಮ್ಚಾ ಜೀವಿತಾನ್ ಅವಕಾಶ ಕರುಂ ದಿಂಗು ನೋಸೋ ದೇವಾಚೆ ಉತ್ತರ ಅಮಿ ಐಕಜೆ ಶಿವಾಯ್ ಸೈತಾನಾಚೆ ನೈ ಮಳ್ಳೆ ಸತ ದೇವಾಚೆ ಉತ್ತರ ಐಚಾ ಸ್ವತೆ ತಮ್ಕ ದಿತಾ ತಸಲೆ ಉತ್ತರಾಕಾಲಂಚಿ ಜೀವಿತ ಋತ ಕುರು ಸುಮಿ ಅಮ್ ಕದ ದಿವು ದಿಮಣ್ ಮಾಗಿಯ ಸೈತ್ಯ ಶರ್ಮಾವ ಐಕೆಲ ಸೈತಿ ನಾವೇನ ಕೇಳ್ಯಾನ್ ಪಣ ಆಮಚೆ ಜೀವಿತ ಕಿತ್ಲೆ ಸುಧಾರಲಾ ಮಳೆ ಸವಾಲ್ ಆಮಿ ಹರಿಯಕ್ಲೇನೆ ಅಮ್ಕಾನ್ಸ್ ವಿಚಾರೋಂಗ್ ಜಾಯ್ ನಾ ಅಂದಲ್ಯಾರ ನಾಯಿ ಬಾಲ ಡುಂಕು ಕಳ್ಳಂಗಿ ಪೇಟ್ಯಾಚಿ ಸಿಮ್ಟಿ ಏಕ್ ಬೈನೊಂದಳಿ ಎಂದೋರ್ಲ್ಯಾರಿ ಪಾಟಿ ಕಟ್ಟನ ತಿ ವಂಕಡಿತ್ ಜಾಂಗ್ ನೋಜೋ ತವಳ ಕಿತೆ ಅಂದತಾ ಆಮಿ ಅಮ್ಕಾನ್ಸ್ ಫೋಟೈತಾವ್ ಮಾತ್ರ ನೀ ದೇವಾಕಿ ಫೋಟೈತಾವ್ ಸಗಳ್ಯಾಕ್ ಫೋಟೈತಾವ್ ಆಮಿ ಫೋಟ್ಕಿರೆ ಜಾತಾವ್ ಆಮಿ ಫೋಟ್ಕಿರೆ ಜಾಂಗ್ ನೋಜೋ ಬಗರ ಆಮಿ ಸತಾಚೆ ನೀತಿಚೆ ಅನಿ ದೇವಾಚೆ ಮೋಗಾನ್ ಬರ್ಲೇಲೆ ವ್ಯಕ್ತಿ ಜಾಂಕು ಸ್ವಾಮಿ ಅಮ್ಕಾದ ದೀವ್ ದಿಮೋಟ್ ಭಾಗ್ಯ
1: ಇದೊಳವರೆ ಪಕ್ಷಿಗೆರೆ ಫಿರ್ಗಜಿ ಸುವಿಗಾರ್ ಬಾಬ್ ಮನಾದಿಕ್ ಮೆಲ್ವಿನ್ ನೋರೋನ್ನ ಹಂಚೆತಾವ್ನ್ ಉಲ ಇಲ್ಲೋ ಉಲೋ ಆನೆ ದಿಲ್ಲೋ ಸಂದೇಶ ಮೇ ಐಕಲೋ ಐಕತ್ರವ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿಕ್ಷ 7.8 FM ರಂಗ್ ರಂಗಾಳ್ಜಿನಿ

मुंती फेस्ताच्या दिसा विशेष कार्यक्रम नियाळ दितात मनादिक बाप हेनरी सल्डाना जेसा वडील आशा किरण जेजवीतकर मंगळूर. सप्टेंबर 8 तारखेर मंगळारा दीस सकाळी 8:30 आणि दोनपरा 2 वरार ऐकूंक विसरनाकात. रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिणी.

मोती फेस्टाच्या दिसा विशेष कार्यक्रम नियाळ दितात मना दिग्बाप हेनरी सल्डाना जेसा वडील आशा किरण जेजवीतकर मंगळूर. सप्टेंबर 8 तारखेर मंगळारा दीस सकाळी 8:30 आणि दोनपरा 2 वरार ऐकूंक विसरनाकात. रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिणी.

मुंती फेस्ताच्या दिसा विशेष कार्यक्रम नियाळ दितात मनादिक बाप हेनरी सल्डाना जेसा वडील आशा किरण जेजवीतकर मंगळूर. सप्टेंबर 8 तारखेर मंगळारा दीस सकाळी 8:30 आणि दोनपरा 2 वरार ऐकूंक विसरनाकात. रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिणी.